वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।

वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे

संघ मूर्ख अंध घोर असंघ चोर हराम खोर असंघ अमर कर जाहे जोर असंघ अलवट हत्या कमाहे असंघ पापी बाप कर जाहे असंघ गुड़ियार गुड़े फिराहे असंघ मलेश मल पाखाहे असंघ निंदा।